0: Lunch break.
1: Lunch break. Lunch break. Lunch break.
0: Me parco de lunch break ham komme duhege shoga se hontere na hame komes kama ka golon hore maulom mata ka gumne for ko demun an neruga meduge shoga hontere na hissa kollani hodi fu vakume vis a hodu maka golon hore maulom mat den fahoge tarihe ga science fairing hoda fu va me a dia khilaf adi muhimmo en hodum ge va ka dakka la medu masake kore nge do ego ton lola nu fenna adi kudi bacteria beenu ko gen plastic nattala enzyme o ufad da fu mi vani he me kama gule maulom mat hissa kollana ಲಗಿಗ ದುಗ ಮಿ ದುನಿಯ ಕುರ್ಮತೆ ಫಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕುನಿಗ ಬೊಡು ಮಸಲೆಯಂ ಎವರಂ ಉಮ್ಮಿದಿ ಹಲ್ಲೆ ಗೊತುಗ ಫಾ ಕುರಿಫ್ ವಾ ಹೋದುಮೆ ಸೈನ್ಸ್ ಫನಿ ವನಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಗೆ ಬಾವತೆ ಕಮ ವಾ ಪೆಟ್ ಎ ಪೊಲಿಥೀನ್ ಟೆರೆ ಪಟ್ಲೇಟ್ ಮಿ ಆಮು ಕೊ ಫೆಂ ಫ್ರಿಯಾ ಹೆದು ಉಫದ್ದಾ ಮಿ ಬೇನು ಕೊರಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮಿ ವರಂ ಅವಹ ಮುಗುರಾಲ ನುತ ನತ್ತಾಲುಂ ಗೆ ಗಾಬಿಲ್ ಕಲ್ಲಿಬಿಗೆಂ ವಾ ಸೂಪರ್ ಎನ್ಝೈಮ್ ಉಫದ್ದಾ ಫ आम गोते का कुनी नुए इता साथे का हर कंग हुना प्लास्टिक नुनिया नत्तानो लेवे प्लास्टिक मे एंजाइम के ही का मधु दोस को लगे तेरे का एको लेवे अस्तु माद्दा ता एका ही मे एको लेवे अस्तु माद्दा ता बदल को देखा मम्मी बनेंगे तो मे होदुम के सब वहीं भी मा कहीं ने वाह होदुम एका बला लानी अनेक ऐसला वाई कप्पा हो